अभय अमुल लै जाहे, अमुल पाए अमुला समाहे, अमुल तर्म अमुल दीवान, अमुल तुल अमुल परवान, अमुल बख्शीश

मन वसे आए, नदर करे इतना सदगुर मिले, परमत नानक पोई जल तर, आसा मोहल्ला पहला, पंच बदे, दुध बिन तेन, पंख बिन पंखी, जल बिन उदबुज कामनाही, क्या सुल्तान सलाम विहूणा, अंधी कोठी, तेरा नाम नाही, की विसरे, दुख बहुता लागे, दुख लागे तू विसर नाही, हरहाओ, अखी अंध, जीव रस नाही, कन्नी पवन ना वाजे, तरणी चले पजूता आगे, विण सेवा फल लागे, अखर देख, बाग पे चोखी, सिंचित पाओ करेगी।

सर्व सुख पावै, आवर काहू पै बौर ना जावै, सदा आनंद आनंदी साहेब, गुण निधान नित नित जापिए, बलिहारी ते संत प्यारे, जिस प्रसाद प्रभ मनवासी है रहाओ, जाका दान मिखूटे नाही, भली पांत सब सह सुमाही, जाकी बख्सना मेटे कोई, मन वासाई गे सचा सोई, सगल समग्री